धा धागे धीना गीना तीना तकित धकित धागे धीना धागे धीना धागे धीना गीना धागे धीना गीना धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा ध

धा ता धा धात्रक धिकित कत गदि गन धा तकित धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित कत गन धा धरगित